ये अजराले का कायदा है, उसका दम उसे खा सकता। धन तधन धन दा दा तेरे किट धा का धा तेरे गेत तू ना धागे ना दा तेरे गेन तू ना गेन ना ता ता तेरे गेत तू ना के ना ता गेन ना ता तेरे गेत तू ना दा दा गेन दा दा गेन दा गेन ना दा तेरे गेन तू दा दा तेरे गेन तू ना गेन नाना गेन तू ना गेन धा गेन दा तेरे गेन तू ना गेन ता दा तेरे गेन तू नाना गेन तू धा गेन दा तेरे गेन गेन गेन दा दा तेरे गेन तू ना नाना गेन तू धागेन दातेट घेन तू ना गिन धागेन दातेट घेन तू ना गिन।

अजराले का कायदा है धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे

धागेन धागेत धातिक घेतक देव धा धागेन धागे देना धातिक घेतक देव घेना नाते धागेन धागे देना धातिक घेतक तीर धा धागेन धागे तेन गिन नाना गिन नातिक घेतक घेतक देड देना गिन धा धागेन धागे धातिक घेतक देव धा धागेन धागे तेन गिन नाना गिन नाना नातिक घेत